0: भरलं बरं ना आई बेंद्र खकिऱ्या बंबा
1: ए काय
2: हे काय
0: ना दोला आहे का
1: खकिरे कांग
2: किरे देऊ का मारा देऊ
0: हा खकिरे बघ
1: तुला खकिरे घे ना जीव दोला मग खकिरे जुंडे
2: तो तुला का दोमगे
1: दा दोमे ए
2: अरे कोण कोण जागा
0: एते रोग नमा ये ना केला ना इतिन वार वार केल दाईन घोरण धराले नमा एते रोग सुद्धा अल्दी खांग नको याला संका मैदिंग असं की केन दाईन अल्दी ला करी मग ओला अंगी तिरी पुरता आणि ना की अंगल जम कोस दोंगा बनी
1: दोमी मेजरम बँक की बोराई काय केल जम कोस केल बाम दोंगा के कनी दल दिन दियो अलन दाईन ओलन दियले पागो ना नेदिन खकिरे बांग ना स्काइम बेलंग sursawa na kente nga kabong na jurunga des kanyi alang kikieng tabungko.
0: Tulay.
2: Bara, di mbele jamaili, ka enaming orre kwa ato kiro kenga dayang goren darale, asang kaya utuang tabungkare, na ka ule lang bikile tulen de barik, nas kaya utuang kultara asang kailbam asang alkaim parangse bago.
0: Tulay. Na ini, kaya ngel jam kwa namay na itirikaring, nasudahin tombalin takdik kelkam, namang kenga nagal dayang aldilikari.